मापिंचयंच उपसंपादेति आयसमता सुरतेचेन उपचायेन यस्सायसमतो गमति रामचयस्स च सारकचयस्स च पामापिचयस्स च।